कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर

0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु गुरु
1: वाहे गुरु वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु
1: वाहे
0: गुरु Vai Guru. Vai Guru. Vai Guru. Vai Guru. Vai Guru. Vai Guru. Vai Guru. Vai Guru.

ایتھین روئے بسانہ استے بجات سمائے سمانہ بستمائے لے بست کے ڈائی تاکو پہنا کہنا جائی مجھے بجنا ہر وویک نارائن ملے نان کے ٹھاکر کا سیوک آ گیا کاری ٹھاکر کا سیوک سدا پجاری ठाकुर के सेवक है मन प्रति ठाकुर के सेवक ही निर्मल रीत ठाकुर का सेवक जाना संग प्रभु का सेवक नाम का रंग सेवक प्रपालनारा सेवक ही राखे निरंकारा सो सेवक जिस दया प्रभधारे नानक सो सेवक साथ साथ संभार है अपने जन का प्रदा ढाके अपने सेवक ही सरबर राखे अपने दास को दे बढ़ाई अपने सेवक को नाम जपाई अपने सेवक की आपत राखे ताकि गदबिंद को ना लाखे प्रभु के सेवक का को ना बहुचे प्रभु के सेवक ऊंचते ऊंचे जो प्रभुनी सेवा लाया जो प्रभ अपनी सेवा लाया नानक सो सेवक दहद से प्रगटाया निखी गिरी मह कल राखे भस्म कराए लस्कर कोट लाखे जिसका सास न काटते आप धागो राख दे कर हाथ मानस जतन करत बो भांत जिसके करत बिरथे जा मारे न राखे वरना कोए सर्व जिया का राखा सोए काए सोच करे रे प्राणी जप नानक प्रभलाख विडाणी बारंग बार बार प्रभ जपिए भी अमृत मंत अंदर भी नाम रतन ਵੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਇਹ ਮਾਨ ਤੰਤਰ ਪੀਆ ਨਾਮ ਰਤਨ ਜਨ ਗੁਰਮੁਖ ਪਾਇਆ ਤਿਸ ਕਿਸ਼ ਅਵਰ ਨਾਹੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟ ਆਇਆ ਨਾਮ ਧਨ ਨਾਮ ਰੂਪ ਰੰਗ ਨਾਮ ਸੁਖਰ ਨਾਮ ਕਾ ਸੰਗ ਨਾਮ ਰਾਜੋ ਚੰਦਰ ਬਤਾਨੇ ਮੰਦਰ ਨਾਮੇ ਨਾਮ ਸਮਾਨੇ ਉਠ ਬੈਠ ਸੋਭਤ ਨਾਮ ਕਹੁ ਨਾਨਕ ਜਨ ਕੇ ਸਦਕਾਮ ਬੋਲੋ ਜਸ ਜੇ ਬਾਦਲ ਰਾਤ ਪ੍ਰਭਨੇ ਜਨ ਕੀਨੀ ਦਾਤ ਕਰੇ ਭਗਤ ਆਤਮ ਕੇ ਚਾਏ ਪ੍ਰਭਨੇ ਸਿਉ ਰਹੇ ਰਹੇ ਸਮਾਏ ਜੋ ਹੋਵਾ ਹੋਵ ਸੋ ਜਾਣਿਆ ਪਰ ਪ੍ਰਭ ਨੇ ਕਾ ਹੁਕਮ ਪਛਾਣਿਆ ਤਿਸਕਾ ਮਹਿਮ ਤਿਸਕੀ ਮਹਿਮਾ ਗੌਣ ਬਖਾਨੋ ਤਿਸਕਾ ਗੁਣ ਕਾ ਇੱਕ ਨਾ ਜਾਣਾਉ

प्रवाहु साचा साहिब साच नय पाख्या पाव अपार आख्य मंगह देह देह दात करे दातारु

नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग रीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग अटाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सोए कह नमस्तंग अनेक कह नमस्तंग भूते नमस्तंग जूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे

नमस्तं अपेसे नमस्तं नितामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वध्याले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वकाले नमो नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अपेहवाय नमस्तं अजन्मय नमस्तं सुभमय नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे

नमो सर्व पहुणे अनंगी नाथे निरसंगी प्रमाथे नमो पहाण पहाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पहाण पहाने नमो गीत गीते नमो ताण ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पाण पाने नमो बाद बादे

सोखे नमो सर्व रोगे नमो सर्व पुहगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समाहतं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा रिद्ध सिद्धं निवासी चरपर शांत वै प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अकाल जोगे अचाल भोगे अचाल राजे अटाल साजे अखर धर्मं अलाह कर्मं